0: ए कमला, कमला आले निकर।
1: अमर लासो थेबा थेबा
2: तुम्ही कुचा भाऊ, तुम्ही कुचा, मैं बोजा कुत्रा लागे से आले आले ना आले।